0: फिलसिबाई ती कदिल्ले अविशेचर आता उलयता चीत दिन ऐकव्या
1: आणि आता फिलसी मॅडमची ओळख करून पुढे आपयता चेरोजा शाळेंत आठवेन शिकची जेसिका शाइना डिसोजा
2: आईची प्रबंध मांडपी आसा फिलसी लोबो दे रे बायल ती वडली माईच्यो काणयो आणि आधुनिक भुरगी कसे संवहन करचे आणि कसो संबंध घडचो या विषयाचेर उलयतली तिची मोठवी ओळख वृत्तीन शिक्षकी सावन आसची फिलसी लोबो दे रे बायल कोंकणी साहित्य शेतान वळखीचे नाव प्रस्तुत ती सालो वेस्ट हायस्कुलान शिक्षकी सावन वावर करता तिची तीन पुस्तकां परगट जाल्यान तिच्या पालवा पोंत कविता पुस्तकाक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीची प्रशस्ती लाभल्या तिची लेखना कविता कोंकणी पत्रांनी सराक परगट जावन असतात आकाशवाणी मंगलोर आणि रेडिओ सारंग तावन तिची भाषणा कविता फैस जावन असतात
3: समेस्तांक बरो दीस मागता पहिल्यान पहिले एरिक बाबासो मोगान आणि मानान उडास काढता मोगाच्या भुरग्यानो आणि हंगा हजर असच्या वडिलानो सहित म्हजे विषय असा काणयो तुमच्या मोबायला पुरा बंद झाल्या मो वय आता तुमची पेपरा पेन्ना पुरा सकल काण मात्र उगते कित्या काणयो काणयो म्हणताना आम्ही निट्ट बसतो आता हा काणी सांगूक आयल्या हंगा ल्हान असताना तुमच्या बरीच म्हाका काणयो वाचच्यो ऐकोवच्यो ऐकोवंक पुरसत नातली म्हज्या मायक ती कामांत बिझी असताली तशें वाचच्यो वाचूंक सुरू केल्या उपरांत ताची एक म्हाका रूस मेळ्ळ्यान आज हांव हंगा आसा बरें जालें म्हाका काणयांचो विशय दिलो आतां काणयांचो संसारस वेगळो समायका कित्या सांगता म्हणून तुमकां मागीर अखेरेक कळटलें काणी मेल्ल्यांक जिवंत करता चंचल मतीक बांदून दवरची थांक काणयेक आसा दिसभर थकल्ल्या मतीक सुशेग लाभोवंक काणी एक अव्वल वखत दिसभर इस्कालांत शिकोन टिचरीचे आयकोन मारकावन घळी आयकोन भुरग्यांचे तोंदरे सोसून संजर घरा आयिल्ल्या भुरग्याक मम्मा एक काणी सांग म्हणटाना जर तर नितान एक काणी सांगली जाल्यार मम्मीन कशी असून ती काणी एक रक्षाची जावंक पुरो एक रायाची जावंक पुरो एक सोराची जावंक पुरो त्या भुरग्याक आपापी तेंच न्हीद येता तुमकां सवय असा जावंक पुरो तुम्ही असो अनुभव केला जावंक पुरो आणि ह्या काणयांच्या संसारांत आम्ही आयल्या वडली माईन सांगच्या काणयांची सोबाय सुवेगळी जडोवन गेल्ल्या दांता मोदे हुळहुळची लहान तिची जीब मोवाळ उतरांनी गुंतुल्ल्या काणयांनी कोणायचे मन पिसवंक करता वडली माईच्यो काणयो बरोवपी श्री सिल्वेस्टर सोज मैसूर हांच्या काणयांचो सार घेवन आज हांव हांगा जमलेल्या ह्या ल्हान भुरग्यांक आधुनीक काळारी ह्यो काणयो खोश्यो आकर्षित करतात आवडतात म्हणले सांगोंक आणि बहुलहान प्रायेच्या भुरग्यांच्या मतीर काणयो खोश्यो प्रभाव घालतात म्हणले सांगोंक हांव खुशी वरूंक पावता आनी अपेक्षिता आनी हांगासर उबी आसा भुरग्यांनो तुमकां आतां हांव एक बरी काणी सांगता म्हूण सांगिल्ले कुडले भुरगीं सगळे नीट बसतात काणी सांगून विवर आयिल्ले खंयचेय पाट भुरग्यांक बरे तकलेक रिकतात न्हिदोंक सळ करची भुरगीं आवयन वा आजयेन काणी सुरू केल्लीच थंड पडतात आणि न्हिदेक वेंगतात तर आज ह्याच काणयेच्या भोवारी एक बोवाडो काढून आधुनिक काळाच्या भुरग्यांक तुमकां काणया द्वारे कशी एकाग्रता हाडयेत कशी ती घेवयेत म्हूण सांगून सांगूंक जाण जावचे प्रयत्न आतां हांव करतां तुमकां काणी म्हळ्यार खुशी मो आतां जाप दिताना म्हाका कळटा काणी म्हळ्यार खुशी मो खंडीत वय तर एका घडयेक तुमच्या मोबायलांक तुमी न्हिदोंक सोडीचे आनी जागी तुमी उराचे आतां आमकां थोडो वेळ वडली माय आणि तिचो नातू हे नातू पेद्दा त्या नातवाच्या विशयांत आमी आतां पेद्दा पासकुतो आतां पेद्दा पासकू तुमकां तुमच्या मतीक आयलो म्हण चिंत्या वडली माय आयली म्हण चिंत्या आतां सांगता आमी तांचे ओट्ट गमत मारया एक वडली माय आसली तिका एक नातू पासकू तिचे ताचे नाव तो इल्लो पेद्दा पूण बरो भुरगो तो आमच्या काणयांचो हिरो पासकूक वडली मायेंच सर्वस्व कित्याक म्हळ्यार ल्हान आसतनाच ताचे आवय बापय सरली ताका कोणी नात वडली माय आनी नातू दोगांच आतां आमच्या पासकूचे आनी वडली मायेचे पोट बरो जे जाल्यार वडली मायेन खालें करचे आसलें तिका चड काम करूंक जायना देखून ती गोळी भजे गी या पोडी गी या खालें बाजून नातवा कडेन एक पटीन ती वेताली विकूंक ना जाल्यार नातवा कडेन सांगताली पासको हाडरे हे वर्रे विकून हाडरे म्हणून पासकू वेतालो आतां तांच्या हाता काल थंय आसताना तांच्या गांवार कशें म्हळ्यार शहरांत आमी शहरांत आसा पूण ती हळ्ळेंत आसताली आतां हळ्ळेंत आसच्या ह्या सुत्तुरांत श्री सिल्वेस्तर सुजान आमकां हाडलां हळ्ळेंत एक व्हडलो एक पटेल आसतालो त्या पटेलाच्या घरा एक ताच्या घरा सांगात कामाचे आसतात ना ताच्या हाता खालकलो काम करचो उगराणी उगराणी म्हळ्यार लेख बरोवचो या जागे मेसचो तो पर आसलो ते पर आसले तांच्या गांवांत आतां एक दीस कालें करतात वडली माई नातवाक अशें काणी एक सांगता त्या पटेलाच्या घरा एक दीस कालें करतात एक म्हातारी आसता पटेलाच्या घरा एक म्हातारी आसता ही काणी आमची काणी सो मायक्या मागीर तुमकां ह्या काणयेचेर हांव सवलाय सारता आतां ह्या घरा म्हातारी आसा उगराणी कामाक वेता तिका पळोवंक कोणी ना देखू नू वडली मैं कड़े वो उग्राणी सरता तिके पज पसकूक आमच्या घरा धाड एक लहानशे काम करूंक ताका वडल्यांक हांवें काम ना. वडली मांच्या सरशीन बसचे तिच्या तोंडार मूस आनी परा बसतात त्या मुसांक दवडावचे आनी तिका एक सांबाळचे तितले मात्र. जायत म्हणून वडली माई वसरे फसको म्हणटा फसको जायत जायत हांव येता म्हणून सांगून धांवता. तो ती केशे पेद्दाने अशें शंकरन धांवता आनी ताच्या घरा काम करता खुशयेन काम करता. एक दीस काम करता मुसांक दवडावचे, दोन दीस काम करता, तिसरे दीस जाताना ताका इल्लें बोर जाताले. तुमकां पळय तें थोड्यांक उडोवन बोर जाल्ले उडोवन उलयतल्यात पळय तुमी तशें पासको की बोर जावंक सुरू जाता. आतां खालें करचें कितलें दवडयल्या रे मूस येवन व्हडले मांयच्या तोंडार बसतात. तुमकां शिकयता म्हणटा लग्गे केदो व्हडले बड्डो आसता, एक बड्डो म्हळ्यार एक बडगो आसता. आतां हांणें बड्डो म्हणचे कोणें आमच्या रतनान बड्डो म्हणचे आमी बडगो म्हणचे पळय आ शब्द कशे बदलतात म्हणून. आतां तो वचून बडगो आणता आनी राखून रावता व्हडले मांयच्या तोंडार केदाळ मूस बसता म्हण राखून रावता. वडली मांयच्या तोंडार मूस येवन बसलो म्हणून लोट्ट करून खालें करता त्या बडक्यान वडली मांयच्या तोंडाक मारता सामा केदाळ. कितले सात मूस मारतात. कितले मूस मारतात? कितले मूस? सात मूस एकच फटी मारतात. आतां पासको खालें म्हण चिंता तो व्हडलो हिरो म्हण चिंता. सात मुसांक मारला हांवें, सात मुसांक मारला हांवें, हांव व्हडलो हिरो म्हण चिंतून आरामसे बसता उग्राणी संजर घरा येता न्हू पायर पाय घालून बसता. वो कितें ओगीत बसला वडली मांय कितें ओगीत आसा म्हण उग्राणी येवन परिक्षा करताना काल रे तूं ओगीत बसलाय म्हणटाना सात मोर मूस मारल्यात हांवें सात. अळे ताचे उपरांत कांय तिचे प्रॉब्लेम आसाय पळय पिरंगोणी ना काय ना काय ना कितें वडली मांय पिरंगाना ती गेल्या आका पळोवन अजाप. अरे हे तिका वालून पळयताना घालें ना ती मुसां उठूक ती गेल्या. आतां घालें करचें तिका पुरिजेने आ तिका दोगांय व्हरून येतात. व्हडली मांय करून हाडरे तूं व्हडली मांयक त्या तूं मंदरेंत बांद आणी अशें खांद्यार दवरून म्हज्या फाटल्यान ये हांव वचून फोंड कोडता म्हणून उग्राणी वेता. पिकासनी बराखान घेवन उग्राणी वेता ओ ते कडेन पयस वचून कडेन फोंड कोणटात. फोंड कोणटा ना पासको येवन पावता. पासको येवन पावताना ताच्या आतांत खाले मंदरी मात्र वडली मांय घ्या खंयगी फुटल्या जीव जाल्या गी जीव जावं ना ती अशें मंदरेंत न्हे पुस्को कर निसरोण सकयल पडल्या आचडे मंदरी मात्र वडली मांय ना. आनी म्हणटाना ये देवा वडली मांय आसा रे म्हणून विचारता हय वडली मांय ना गी म्हण सांग पासको फाटी दवरता हाडूंक. पासको गेल्ले वाटेन येताय ना तो दुसऱ्याच वाटेन येता. दुसऱ्याच वाटेन येताना ताका ती मेल्ली वडली मांय मेळटाय मेळना. आतां तो सोदता वडली मांय घ्या म्हणून तेन्ना एक वडली मांय कुलियार रायता. ही पळ हे उठोन हांगा कोलियार रायता गे तूं म्हणून आनी एक दोण घाण त्या व्हडली मांयक एक दिता ती व्हडली मांय थंय पडटा. आतां व्हडली मांय अळे जीव जावन कोलियार रायता पळय हिचे धैर पळय म्हणटा आनी तिका कान घेवन व्हरता. व्हर न्हू खंय वेता पोंड काडलेडे वेता व्हर न्हू अळे हाडलें तुजे व्हडली मांयक धर म्हणटा. पळयताना उग्राणी घाले पडलो उग्राणयेन जावन शॉक जावन कित्याक ताची आवय न्हय ती दुसरी तोडली मांय आनी दुसरे ते वडली मांय काडून मारनाडला वडली मांय म्हणून. आतां घाल करचें दुसरो उपाय आगी तिका पुरलें थंय पुरलें ताणें उग्राण्यान आनी तो सुद्दां घरा गेलो मंडे विचार घरा गेलो. मागीर सोदलें ताणें ताची वडली मांय की आमी तिका इंगे कडेन पडुल्ली. मागीर तिका हांवें ताणें पुरलें तितलें आतां मागीर गलोटो जालो टेंपर जालें तें जावणूच आसा. आतां वडली मांयक पूर्ण जालें जालें मू. आतां उग्राण्यान खालें केलें म्हज्या व्हडली मांयक सोनू दुसऱ्या एका व्हडली मांयक मारलां गे म्हणून ताका समो मारली फासकूक. ते मार खावन धांवल्लो फासकू गांव सोडून तो धांवलो इल्ले दीस येवं ना तो गांवाक तशें धांवल्लो खंय वेता तो एका सावकारा घर कामाक रावता. थंय सुलाबेचें काम मेळटा ताका गाडी आंबडचें काम म्हळ्यार गाडी पयलीं परत गाडी हाडल्यो. आतां आमकां कार बसां परत आसात न्हय ते धाडा दोग बोयल बोयल म्हळ्यार फाडे आनी फाड्यांक एक गाडी. आतां त्या गाडयेचेर पुरो वस्तू दवरतात आनी हाका सांगता सावकार सांगता आडरे म्हजो गाडी आंबडचो रजेर गेला एक दोन दीस म्हजे कडेन कामाक येरे म्हणटा जायत म्हणटा पासकू गाडी आंबडूंक बसता होय होय होय होय कर न गाडी आंबडता वयता ताका सुलाब होय होय म्हणजे मात्र. गाडी येताना ती गाडयेची टायर चक्र आसात न्हय ओडली चक्रां कर आवाज करतात. तो पासको चिंता ये गाडयेर मेल्ले येवन बसला खंयचे मेल्ले पुरले पळय त्या उग्राणची व्हडली मांय गाडयेर येवन बसून म्हाका बेश्टायता हे मेल्ले ह्या मेल्ले हाका तांकां कालें करचे खडी जाल्या गड कशें काडचें म्हणटा एक खडी पेटोवन त्या गाडयेर सुडयती आनी परदळ्ळी लंकोड्यांनी परदळ्ळी आनी ताका एक कालें दिता उजो दिता मेल्ल्याक जशी मारूंक गाडी फाड करूंक न्ही मेल्ले आतां बग बग बग करून उजो पेट्टाना कर जावन आवाज कसरता गाडी वसोन हे बोयल उज्याच्या हाका धांवतात धांवन धांवन वसोन खंय गे कडेन कडशाडे अशे रावतात पडोवंक तितले येता ना उजो पेट्टा उजो पेट्टाना गांवार सगळी खबर जाता आळे गाडयेक उजो पेटलो गाडयेक उजो पेटलो पुरो धांवन येतात धांवन येवन उजो पालयतात तितले येताना ओ असो रावन पळयता पळले येता सवकार येता काल केले रे तुवें सवकारी सारताना पळले तुज्या गाडयेर मेल्ले आल्ले त्या मेल्ल्याक हांवें काडले लगड पळय पळय आतां कर्र कर आवाज करताय पळय ये सैबा म्हज्या ताणें एगी करून त्याच्या बैलांक सुटयले आनी देगे वेले काल रे सैबा तूं म्हज्या बैलांक लगड काडलय म्हज्या वस्तू लगड काडलय आतां अशें काल्याक केलें तुवें कर्र कर्र कर्र आवाज खंयचो तो आवाज सांगा पळय टायरांचो काल जाता टायरांक तुमी सायकल सोडटात मो सायकल सुटना टायरांक तवळ तवळ कालन घालतात तुम्ही, एक तुमकां मेळटा ते ऑयल घालतात या कालन घालतात न्हय, ग्रीस सरयतात थोडी इंप्रा घालतात ते धाडे तोटार तोटार आवाज रावता. हांगा पळया आमकां एक विशय आसा तूं, तो पेद्द पासको जाल्या रे ताच्या मतींत ते टरटर आवाज आमकां आयलो तो आ अशें जाता. आतां आमकां कळटा तशें कित्या असल्या खाणी आनी वसल्यार असले उपरांत जाणवय मेळटा. तशेंच पेद्द पासको मारकावून थंय मारकाता, म्हज्या बैलांक लगड काडले, म्हज्या गाडये लगड काडले, सावकाराच्या मारकाता थंय मारकावून तो फाटीन दावण येता. फाटीन दावन आयिल्लो परत्यान ताका ताच्या वडली मांयचो उडास येता, ताच्या वडली मांयच्या घरा येता. आतां खंय पर गेल्लो रे मनीसारताना कांय सांगणा, तो बुदवंत आसा. पेद्द पासको आमी मात्र म्हणजे वडली मांयक इयो सांगून हांव पुरो गांव भोंवून आयलो वडली मांय म्हणटा. तो गांवांनी प्रभोवन आयलो म्हणून वडली मांयक खुशी जाता. आळे रे म्हाका कांय तांकाना, एक चक्कुल्यान बरयल्लेशे विकूंक ये रे म्हणटा. वडली मांयचे हे बास्केट कान घेवन, बकेट कान घे काल ते म्हणटात बटी कान घेवन तो वेता विकूंक येता. विकूंक खंय वेता? मार्केटीक न्ही, तो वचून रानांत वचून बसता. रानांत काल्याक ताका आसात ते रानांत मनीस येतात. कोण ते? ते एक जण पेटे येतात ह्या कांव कसो परमळ गाणे. आतां वो बसता बसता बसता संजर मसर कोण येनात. लास्टाक पेट्यांक सांगता, आळे रे तुमकां खावंक दिता, म्हाका तुमी पयशे दिजे म्हणटा. आनी तांकां पयशे खावंक दिता. खावंक जाल्ल्यान ते खाल करतात, धांवतात खावंक खावन धांवतात. धांवता ना वो? हा आज दिनांत की फाल्यां दिया जायते म्हणटा. वेता घरा वेता आनी माय कडेन सांगता, खंय आसात रे पयशे, दिले पयशे म्हणटा. ना ना ते फाल्यां दिता म्हणून व्हरून गेल्यात, ताणें पयशे हाडून हाटले. कोण रे ते? तेत खाला बोल्ला ते प्रासात थंय तेक जाण ते जायत म्हणटा. व्हडले माय उगयत रावन दुसरे दीस परत्यान दिता खावंक. इतले खावंक काण घेवन परत्यान येता. हे काल खावंक केल्ले पेटे आसात न्हय, राखून रावल्यात वो आज येता म्हणून. तशें वेता परत्यान तेत वचून जाग्यार वचून खंयांत रे ये रे म्हणटा. तांकां एक तूं दिता संजर मुसर खावंक मुख दिता, पयशे दिया ना जाल्यार आज तुमकां हांव सोडना म्हणटा. आतां संजर मुसर खातात पेटे खातात खातात लास्ट अखेर जाता ना पेटे धांवतात. धांवताना पासको घालून करता, तोय धांवता तांच्या फाटल्यान. तुमकां आज हांव सोडना, म्हाका पयशे दिनाशे जाल्यार सोडना म्हणटा. धांवडोन व्हरता, धांवडोन धांवडोन व्हरून एका पुरण्या घरा कडेन तांणी पावतात. पुरण्या घरा कडेन एक पेटो वचून अशें रावताना वयत अशें वचून हे पुरण्या घरा कित्याक आयला हो पेटो म्हण सांगून भितर वचून तिळटा आनी अशें अशें पळयताना एक मोडकी मेळटा. त्या मोडकेंत भरून नाणी कली रुपयाची नाणी सिल्वर कॉयन्स म्हणटा. नाणें खाण घेवन बरो करून घरा येता. कोणाक सांगणा सीधा घरा येता. व्हडली मांय कडेन सांगता, व्हडली मांय पळय तुज्या आचे कितले पुरो खावंक दिल्ले न्हय ताचे पयशे पळय म्हणटा. हें खंय मेळ्ळें रे तुका? हें ते म्हजे आसात न्हय यारकारी पुरो आसले ताणें पुरो दिलां, म्हजे पुरो मनीस आसात हे खावचे धर धर धर. आतां व्हडली मांयक कळटा हे खंयी एकडे आसले एक घरांतले म्हणून ती व्हरून लोहली पोंड दवरता. आतां पासको खालन करता, सांगूंक भयसरता, म्हाका नाणी मेळ्ळी म्हाका नाणी मेळ्ळी. ताणें सगळ्यान सांगल्यार नाणी उरता ते ना. आतां व्हडली मांयक टेन्शन जाता, आतां हाचें तोंड कशें दामचें, हाचें तोंड दाम पयजे न्हय. देखून एक आयडिया करता व्हडली मांय, तांदू वाडटा. आडे राव रे वसनाका राव एक मिनीट म्हणटा. वाडटा तांदू वाडटा एक गी मुटली करता, भरून मुटली करता. मुटली करून तो न्हिद रे इल्लोळ न्हिदय मागीर वचू म्हणटा. पासकूक न्हिद येता. न्हिद आयल्या वेळार ही बैलान पुरो तेने पुरो मुटली घालता. इल्लीशी मुटली शाळ्याक माटवाने असल्या माटवा वरी दवरता. पासको कुटयता, आडे रे आडरे पासको मुटल्यांचो पावस आयला रे, मुटल्यांचो पावस काले मुटल्यांचो पावस म्हणटा. एक उठले आयदन घाण घेवन भायर धांवता. धांवन वसून मुटली विंचता. मुटली विंचून आनू घरा हाडटा. आडे रे वयर पळय रे म्हणटा अशें अशें माटवा लयता. लो वसून माटवा लयताना बडा बडा बडबड करून मुटली सकयल पडटा. ओ मुटल्यांचो पावस, ओ मुटल्यांचो पावस म्हणून पासकोक मुटल्यांचो पावस तो तकलेन रिकता. ना न्ही विसरतात. आतां येता बैसरोंक, बैसरोंक दुसरे दीस की तिसरे दीस करतना त्याच्या फ्रेंड्सांक बरं सांगूंक येता. आळे रे आमगेर ये रे आमगेर तशें रे म्हाका इतली नाणी मेळ्ळी रे म्हणून तोंड काडटना. खंयची नाणी रे? एका मोडकेंत नाणी मेळ्ळी रे. खंय आसा? खंयचे दीस रे ती मेळ्ळी? मनीस सारतना मुटल्यांचो पावस आयिल्लो पळय ते दीस मेळ्ळी रे म्हणटा. मुटल्यांचो पावस येताय? मुटल्यांचो पावस येना न्हय. आतां लोक पुरो आसता हे बे ओ काले पेद्द पासकू आका काय येगूत ना मुटल्यांचो पावस की मुटल्यांचो पावस येवं कागी म्हणटा. आनी लोक पुरो आसतात. आतां अशें कर ना पासकू काल करता मुटल्यांचो पावस येयलो म्हणून लोकांचे मत घालता ना व्हडली मांय बचाव जाता. व्हडली मांयची नाणी उरतात. आतां व्हडली मांय काल करता ओ रात नाणी आका मुटल्यांच्या विशान ताका सांगून ताचो मत गुंडयली म्हणून खुशी जाता आनी ती संतोशान रावता. अशें हांव आतां सांगून गेल्यार ऑलरेडी येदोळ सुनिदल्यांत. आतां हांवें परत्यान सगळ्यांक न्हिदोंक अवकाश करून दिल्ले बरी जाता. देखून आतां हांवें सांगून थोड्योच काणयो तुमचे मुखार दवरल्यो वयमो. आतां आनीक मजेदायीक काणयो तुमकां मेळटात वाचूंक. हांवें सांगिल्ल्याच्या की बऱ्या रितीन बऱ्या उतरांनी तुमकां त्यो काणयो मेळटात. आनी तो पुस्तक तुमकां आज ई बूक रुपार मेळटा. सकाळीं पळय हांगा उक्तावन केल्लो न्हय तो बूक तुमकां वाचूंक मेळटात. आनी ताचे उपरांत ह्या पराग संमेळनांत आमी हे तुमकां कार्यक्रम मांडून हाडिल्ले. तुमी मुकले वाचपी, तुम्ही मुकले बरोवपी जायचे म्हणून काणयो एक साहित्य सो विभाग कसें कविता आसा नेक्स्ट तुमकां आयकूंक मेळटली. तशेंच लेखनां आसात, तशेंच सर सांगता तुमकां दुसरे दुसरे विशय आसात. तशें काणयो साहित्य असो एक ल्हान विभाग आंतल्या हांव भायर वसना तांतूत रचता. देखून ह्यो काणयो कित्या खातीर उपकारतात? आतां फुडले मेनसांगो ह्यो काणयो जावंक परो, दुसऱ्यो खंयच्यो काणयो जावंक परो, पेद्दा दुमगा आसा ताच्यो काणयो जावंक परो, ह्यो पुरा काणयो कितें करतात, त्यो आमचेर प्रभाव घालतात. आज हांव तुमचे मुखार रावन अशें सांगचें जाल्यार काणयो वासुरले परिणाम पाठ करतना क्लास हायस्कुलांत हायस्कुलांत सुरू जाल्ली म्हाका ती पिशें कॉलेजीन ती आसलें. कॉलेजीन ती लॅक्चरर पाठ करतना हांगा डेस्का भितर म्हजो स्टोरी बूक आसतालो. कितले पटी हांव शिरकोन पडलें आसा, पनिशमेंट मेळ्ळें आसा, म्हाका क्लासीतून भायर काडलें आसा, म्हाका बेजार जावं ना. तेंतान म्हजो खणयो बूक वाचचें कंटिन्यू केल्लें हांवें. लायब्ररीन कितले पटी क्लास बंक करून वचून हांवें लायब्ररींत बसून खणयो वाचल्ल्यो आसात. साई सुतेच्यो खणयो पुरो म्हज्यो कंप्लीट जाल्यात म्हणून हांव चिंता. आतां कितें परिणाम वाचून वाचून मुकतल्यो, पूण ते शब्द आसात पळय ते नॉलेज हांगा बसल्या, ते वोकॅबलरी म्हणटा आमी. आयकलां तुमी वोकॅबलरी गोता तुमकां, वोकॅबलरी म्हळ्यार शब्द. आतां म्हाका हांगा आसूंक पुरांतू, पूण म्हाका शब्दांची गरज ना. हांव तुमकां अशें डायरेक्ट उलयता पळय, कशें ते शब्द हांव एक पटी बरोवंक बसली जाल्यार बरोवन तुवेचे, मागीर थंय उठोवंक ना, मदें उठोवंक एकदळ उठचें पडल्या रे. थंय तान मागीर परत्यान तें कंटिन्यू बरोवन तुवेचें, आमी बरोवन तुवेचें, मास्टरान बरयता, सर बरयता, बरोवन तुवेचें. ते एक फ्लो आसा आमचे कडेन, कितें म्हळ्यार तितली जनवाय आमकां मेळटा. तुमी वाचल्यार तुमकां ती जनवाय येता, तुमकांय बरोवंक साध्य जाता. हे म्हाका जाता गी म्हणून तुमी म्हणयत, आमी एक पटी म्हणा म्हाका जाता गी, शे म्हाका जावचें ना बा, पूण आमकां जाता, साध्य जाता. तें तुमी करीजे. आतां खाणयो वाचचे प्रयत्न सुरू करीजे. तुमची मत बरी काम करूंक खाणयो एक वक्ता बरी काम करतात. सृजनात्मक चिंतप वाडटा. सृजनात्मक म्हळ्यार क्रिएटीव रायटींग म्हणटा हांवें, क्रिएटीव थिंकींग म्हणटा हांव. क्रिएटीव क्रिएटीव म्हळ्यार हांवें चिंतले बरी तूं चिंती नाय, हांवें चिंतले बरी तूं चिंती नाय. तुवें चिंतचें विंगडच, तुवें वाचचें विंगडच, तुजी जनवाय विंगडच. आतां ही सृजनात्मकता वाडटा. ताचे उपरांत तीक्ष्ण जाता आमची मत, तीक्ष्ण खंयच्या एका विशयाचेर एक रूख पळया. ताचे विशयान मस्त सांगते तुमकां बसले कडेन एक बरोवंक येवंक पुरो, एक बलून पळया. ताचे विशयान तुमकां चिंतूंक तुमचेंच एक योजने येवंक पुरो. हांव थंय फस्ट सकाळीं पळयताना दोग जाण भुरगे खालें की बरोवन आसले, भविश्य तांचो नोट्स बाकी आसलो की करतना म्हाका, पूण तांणी बरोवन आसले. हांव चिंता बरोवचें कांय अभ्यास करतात जावंक पुरो, आसूंक पुरो, कित्याक नजो. ल्हान आसतना हांव हायस्कुलांतच चार लायनीची खावना बरोवंक शिकले, हायस्कुलांतच. तशें साध्य जावंक पुरो. तशें तुमी वाचूंक सुरू करतना बरोवंक सुरू करतना कोणी तुमच्या रगळ्यांक येनात, ते एक वेपन. हांव तुमकां सांगता एक आयुधा, तुमकां कितें आयुधा, तुमी बरयतात म्हणून कळ्ळ्यार आसा रे, कोणी तुमकां डिस्टर्ब करूंक येनात. कित्याक म्हळ्यार तांकां बेजूर जाता तांचे विशयान तुमी बरयतात म्हणून. नेक्स्ट मुखार उबी आसा हांव तुमच्या मुखार. तशेंच खणयो बूक खणयो कितले वाचल्यात, कितले हांवें ते चिंतलां आटयलां ते म्हाका गोत्तना, त्या विशयान म्हजी जनवाय मस्त वाडल्या आनी हे म्हाका सांगूंक खुशी जाता. देखून खणयो वाचल्यान जायत्या रितीन आमी लाभ जोडटांव हे भुरग्यांनी फस्ट मतीन दवरिजे. आनी अखेर मसर तुमी कितें गी लाभांतू आसा म्हणले मतीन दवरिजे. आनी तुमची जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वाडटा आनी तुमचे वरवीं जायते मेळटा समाजाक मेळटा म्हणलें तुमी उडास दवरचे. आनी काणी बरोवचे या वाचचें या खाम सुलाभ आनी तांतू मेळची खुशी मस्तू. आतां एक दोन दीस तुमकां कश्ट जावंक पुरो, उबगोन जावंक पुरो, कशें पासकूक पळय उबगोन जाल्ली तशें उबगोन येवंक पुरो थोडे पटी. पूण आमी तें एक अभ्यास करून घेजे, कशें आमी आमचे कले थोडे हॉबीज आमी अभ्यास करून घेता हांव तशें अभ्यास करून घेजे. तशेंच ताच्या उपरांत आमी हे प्रॅक्टीस करीचे, इलेले इलेले इलेले प्रॅक्टीस करीचे. आतां तुमकां प्रॅक्टीस मेळटा आज आनी आमी आसक्त दवरीचे हेच्या विशयान आसक्त दवरून अभ्यास केलो तर तुमच्या व्यक्तित्वाचेर परिणाम पडटा. तुमचे व्यक्तित्व तुमकां एक समाज वळखता, तुमी एका जाग्याक पावतात. जावंक पुरो तुमी साहित्यच न्ही, दुसरे खंयचेय कितें साहित्य काणयो कावना मात्र न्ही, दुसरेंय बरोवयेत, वैज्ञानीक चिंतप बरोवयेत या दुसरें खंयचेंय संशोधन करयेत. मुखार आमकां जायचे, आमकां जायते विज्ञानी, जायते दोतोरू, जायते नवे सोदना करचे संशोधक आमकां जायचे. ते आसात तुमच्या मदें आसात, आमकां ते जायचे. देखून तुमी प्रयत्न करीचे म्हणून सांगूंक तुमकां आमी हांगासरा पळयला. आनी हाचो परिणाम तुमचेर सरण सांगले बरी 10 वर्सां उपरांत 20 वर्सां उपरांत खंडीत समाजाक मेळटा आनी मेळचे. आनी इतल्यो संगती तुमी समेस्तांनी उडास दवरीचे आनी हेरां कडेन वांटून घेचे. कितें म्हणल्यार आज तुमी इतली जाणां आयल्यात, मस्त जाणांक येवनात, जावंक पुरो विविध कारणां. ह्या तुमच्या फ्रेंड्सांक तुमी सांगाचे हे कित्याक कित्याक गरज आसा, हांगा कोणाक येवंक जावना तांकां तुमी सांगाचे. आनी फुडल्या दिसांनी आमी कितें असली कार्यक्रमां करता हांव तांकां तुमी हे जे परत्यान हेरांक तुमी आपण हाडिजे आनी ह्या साहित्याचो बरो प्रयोग करीजे म्हण सांगून म्हजी थोडी उतरां अखेर करता. तुमकां न्हीद हाडयल्याक बेजार पावता, न्हीद येवना जाल्यार खुशी पावता. देव बरें करूं.
0: कसो आहलो पासकू, पासकू कसो आहलो, ताणें म्हणी आयकलें हॅरी पॉटरान. येस, आतांची भुरगीं काणयो साई सुते ते कांय वाचिनात. साई सुते नॉवेल, नॉवेल म्हळ्यार कादंबरी, तांचो लव अफेर आनी पुरो आसतलें. कॉलेजीन तेंत वाचचें, आतांची भुरगीं वाचिनात न्हय. रिडर म्हणजे टॅक्स्ट बुकाक काल म्हणजे टॅक्स्ट बूक म्हणटात गे आतां रिडर. तेंत वाचिनाव आमी न्ही, तुमकां आय एस आय जे आय पी एस आय जे म्हणटात न्हय, आय एस आनी आय पी एस आय जाल्यार तुमी बरयतय रावचे. यू हॅव टू रायट विदीन 3 अवर्स यू हॅव टू फिनिश.

0: अनियत सिमरन करिए सलोंको आऊ वियोन मार्टिस मूड बेल लेता हूं तका उलो देता
1: कोंगनी साहित्य सोशिरो साहित्य वळलो मेरो कविता उपयोन सो जुरो गीता गम्मताए सो वपारो करून बहु चंदायेन सोलोनाता सपने पावलेल्या भुरग्यांक साहित्य संमेलनाच्या सपने कार्याक परत एक पावटी सर्वांक बरो येवकार मागता. ह्या संमेलनाचो रुवारी लुई बापींत सपने उतरां उलयता.
2: पराग ह्या भोव आपोरप्याच्या कार्यांत भागीले जाल्ल्या तुमकां म्हज्या मोगाच्या भुरग्यांक म्हजो माया मोगाचो हाय नमस्कार. कोण म्हणटा भुरग्यांक कोंकणी येना, कोण म्हणटा भुरग्यांक कोंकणीचेर अभिमान ना, कोण म्हणटा भुरग्यांक साहित्याची रूच ना म्हणून, हे पुरा तुम्ही आज स्फोट केला. देखून तुमकां मानसोबाणान तर्फेन परबीं. देव बरें करूं. मानसोबाण हांव दोनशा वर्सा आपल्या 47व्या वर्साच्या हुमरार आसा. आदल्या वर्सा म्हणजे 49व्या वर्सा वर्सभर आम्ही हे वर्स आदले संपले वर्स सरले वर्स भुरग्यांक म्हणून अर्पण केल्ले आसा आनी भुरग्यां खातीर सुमारशी कार्यक्रमां केल्ली आसात. आनी ह्या वर्सा आमी सुरवात केल्लीत एका ल्हानशा नेंटुल्या भुरग्याच्या एका संगीत सांजे द्वारे एलनी मेलडी नायट म्हणून जनवरींत. तशेंच दुसऱ्या म्हयन्यांत फेब्रुवारींत आमी सूर सोबाण 80 भुरग्यां तावन एक सूर सोबाण म्हणून अपुर्वायाचे संगीत कार्य दिल्ले आसा. तशेंच मे म्हयन्यांत माय म्हयन्यांत भुरग्यां खातीर आपले 24वे कॅम्प केल्ले आसा. 10 दिसांचे वस्ते शिबीर आनी बारी अपुर्वायान ते भुरग्याले सोबाण आमी सोबयल्ले आसा भुरग्यां खातीर. आनी हातूंत येळिल्लीं भुरगीं आज मस्त भुरगीं हेर जाग्यांनी जळकते आसात, शाईन जाते आसात. तशेंच जुलय आनी ऑगस्ट म्हयन्यांत आमी भुरग्यां खातीर कोंकणी इतर भाशेच्यो काणयो कोंकणीन अनुवाद कार्यक्रम केल्ले. 2 दिसांचे ते कार्यक्रम आसले. हांगा रावपाची वेवस्था केल्ली आनी तांत उपजाल्ली काणयो अनुवाद केल्ल्यो काणयो आज मोवा पळी म्हणल्या एका बुका रूपार आमी प्रगट केल्ली आसा. तशेंच आज ह्या वर्साचे अनेक कार्यक्रम पराग आज भोव गर्दळायन जाला. भोव आपुरबायन सकाळीं धावन पराग संमेळ सरलो. भुरग्यांच्या मतींत कोंकणीचो मोग किर लावचे, भुरग्यां मनांनी साहित्यीक वाडावळीक पराग स्पर्श करचे आमचे सोपण एका हंताक पावला. फुडलें काम तुमचे, आमच्या स्वप्नाचे पाकाटे तुमी आयच्या दिसा हे कार्य सोबोंक कारण जाल्ल्या सर्वांक हांव एका उतरान दिनवास पटयता. पराग संपले, फुडें कितें? साहित्य रचीचे जाल्यार तुम्ही वाचीचे. तुम्ही कन्नडा, इंग्लीश, फ्रेंच, जर्मन कितेंय वाचा, तुम्ही कोंकणी भुरगीं देखून इल्लें तरी कोंकणींत वाचा म्हणून उमेद भरूंक आमी 2 स्पर्धे आज जाहीर करता. एक आयच्या संमेळना विशीं 15 दिसां भितर एक बरो रिपोर्ट या तुमची अभिप्राय या विमर्श बरोवन धाडीचे. बरें बरयल्ल्या तेगांक पयलें, दुसरें, तिसरें. पयलें 2,000 रुपया, दुसरें 1,000 रुपया आनी तिसरें भोवमान 750 रुपया आमी इनाम आसतले. तशेंच दुसरें आज कॅरन मरता हाणें ई बूक परगटयल्यात. थोडे येदुळस आमी परगटल्यात. तुमकां 4 पुस्तकां वाचूंक आसतलीं. एक मिस्तेरांचो बंगलो कादंबरी, व्हडली मांयच्यो काणयो जानपद, इल्लें इल्लें इल्लें इल्लें विडंबन आनी तिरी तुपें कविता. हे 4 प्रकारांचे बूक तुम्ही दिसाक इल्ले इल्ले वाचल्यार इल्ले इल्ल्या लेखार मोबायलार गुगल बुक्स ॲप डावनलोड करून वाचीचे. एक स्पर्धो आसा करतो, तातूंत जिखलेल्यांक मेयांत चलूंक आसच्या भुरग्यांच्या शिबिरा वेळी इनामां दितले. हांव सडीत महेत पराग ग्रुपार आमी घालतले. हांव देखून ग्रुप सोडून वचनाकात. इतल्यार सगळे वर्स आमी भुरग्यांक म्हणून इतलीशीं कार्यक्रमां केल्यांत आनी येवच्या वर्सांत कार्यक्रमां भुरग्यां खातीर आसतली. तुमचो सहकार हांव आशेता. तशेंच तुमी भुरग्यांनी माणसोपणाचो संपर्क दवरूंक जाय. जे तुमकां हांगा जायतें शिकोवंक आसा, खाली साहित्य मात्र न्हय, इतर तुमकां लिडरशीप क्वॉलिटी गी, MC करचे विशय गी आनी तुमचे भुरग्यांचे विकास करचे मस्त कार्यक्रमां माणसोपणाचो जातली. तुमी आमच्या माणसोपणाचो संपर्क दवरून आसा. फुडल्या हर कार्याक तुमकां आतांत हांव आपोवण दिता. एक न एक वटेन आमकां सहकार दिल्ल्यांक हांव देव बरोबर म्हणटा. परत भुरग्यां कडेन उपकार मागता. माणसोपणाचो संबंद असो मुंदसन वरा, कित्याक तुमकां जायते माणसोपणांत हांव मेळटले, शिकोंक आसतले. तुमचे सर्वांचे बरें जावं, देव बरें करूं.
3: नमस्कार, हांव रिनल रिन्सिया सराव 10वी एक्सलंट शाळेंत शिकतां. ह्या माटवन भुरग्यांच्या साहित्याचेर पत्रां मांडण करूं ते गजाना शिकोवपी तशे बरोवपी जावन नवार्दीक मान मनशांक विंचला. ऑलविन सर, फेल्सी मॅडम आणि वेंकटेश सर, सत्र सांभाळपी ऑलविन दांती फेर्नाल हांची वळख करूंक फुडें येता. सेक्रेड हार्ट स्कूल शेकर हांगाची पंचवेची विद्यार्थीन डेलिशा मरीना डिसोजा.
4: फेर्नाल गांवचे ऑलविन सर रत्तेन शिकोवपी संते कट्टे मिलाग्रीस इस्कॉलान ते शिकयतात. बरोवपी जावन ते फामाद. कोंकणी पत्रांनी अंतर जालेनी तांची चिंतपां बरीत अंकणां, लेखनां, विडंबना, कविता पायस जावन आसतात. वद्दू वरंट तांचे प्रकटीत पुस्तक. टीव्ही निरूपक जावन, कार्य निर्वाहक जावन, फिल्म नट आनी हाशियांगर जावनी कोंकणी संवसारांत ते फामाद आसात. आयची सभा ते सांबाळतात.
5: कशी आसा सगळी? यांच्या उल्लार आमला तुळू ना हांगासर. कशी आसात? हाव यू ऑल. बारी काले नाका म्हणल्या खातीर आण घालांक हांगा की म्हाका कळीत ना. ओके, तुमच्या हातांतले पुरो सकल दवरा, पळय सकल दवरा. तुम्ही आयकल्यार मात पुरो, तुम्ही पुरो नोट केल्ले नजर जाल्यार सगळ्या पेपरांनी तुमचोच फोटो येतालो. तो फस्ट रँक गोज टू यू म्हणून कोणी बरयलेंच वसिनात. कितें आसूं दी, आज पयल्यान पयलें बाब एरिक ओझीयर हांचो हांव उगडास काडटां. बाब प्रशांत मार्तान सांगलें ते ना तर जाल्यारय तांचे चेतन हांगासर आसा आनी मांड सोबाण कोंकणीचें सरसंगतीचें बेतलेहेम आनी ल्हानशा प्रायर एक तयार आय तुमच्या मतींत एक आकटें जावन घालतात, एक कीर्ण जावन घालतात. कोण जाणा कोण जाणा, फाल्यां तुमी पुलोवन येवंक पुरो. तुमकां सायन जायचें न्हय, त्या खातीर तुमी इन्स्टांत तुमचें आय डी केलां न्हय. तांतू कितले जाण तुमची ओरिजिनल आय डी केल्या, तांतू ओरिजिनल फोटो केला ना न्हय, गेला गे समात वेर गेला. ओके, ना जाल्यार सुणे माजर तशें पुरो गेला न्ही, समथींग डिफरंट कॅरिकेचर्स पुरो गेला. फेसबुकार तुमी नात, आतांची भुरगीं फेसबुकार नात, कित्याक फेसबूक इज पॉलिटिकल बूक जाला, तांतू कमेंट घालूंक आमकां येना. सो आमी दुसरे दुसरे फोटो मात घालतो. तुमच्या हातांत एक चीट दिल्या न्हय, एक बुकलेट दिला न्हय, तांतू सुमार जाणांचे सोंड्यो आहात, मुखामळां आसात, फोटो आसात न्हय. सिक्स हू नोज 2036 2040 तुमी हांगासर आसाचे, तुमी हांगासर आसाचे. ते जाल्यार हांव वयर दोन पळयतां. ओके, तुमकां हांगासर हे जे हें काली एग्जाम्पल हांवें दिल्लें, एग्जाम्पल तुमच्या इस्कॉलाच्या नोटीस बोर्डार वा हायस्ट रँक कितें आसा, हायस्ट पर्संटेज रोल ऑफ ऑनर म्हण आसतलें तांतू तुमी आसाचे. कित्याक तुमी बागी विंचून काडली पर्जा, तुमी विंचून काडली पर्जा म्हळ्यार कुशेन घी ना कुशेन घी तुमी हांगासर आयल्यात. एक संडे आसचें आमच्या क्रिस्तांव भुरग्यांक तोयी असल्या संगतीसो जाल्ल्यान आमकां आमचेच म्हणलें एक दीस नात. कितें आसूं न्ही, तुमी बरीं भुरगीं विंचून काडली पर्जा. मस्त जाण आसले, 12 जाणांक मात्र अवकाश मेळिल्लो आनी ते आज आमी उडास काडटा. लास्ट सप्परांत ताचो 12 जाणांचो फोटो आसा. आनी हांगासर बाय फेल्सी बाय श्री एम भितर ती सदैव श्री ओदिसनान म्हाका आज प्रशांत फादरपाचे तुमी भाशण आयकलें तर जाल्यार समथींग मोर पेप्सीची एडवर्टायजमेंट, मोर दॅन आमच्या कडार पेप्सीची एडवर्टायजमेंट, समथींग मोर दॅन आहा म्हणे कसले. तुमकां दोळे आसाचे, हांगा थांब सोरंगो उबरले बरी उपते आसात. पराग म्हणले सोरंगो म्हळ्यार कितें, काईट, काईट म्हळ्यार कितें, गाळी पडटा. ओके, कितले आसा सांगयात की, नाव डोंट काउंट आ 20 म्हणटा एकलें. आ देर आर टू वर्ड्स, वॉच अँड ऑब्जर्व, पोळे आनी परकी. आमी पोळेचें मात कालें बरो आसा म्हूण, पारकी नांव, पारकेल्यार मात्र कांय बरोवंक शकता आमी. त्या खातीर हांगासर बेंडकारांचे चेडे आहले भुरगेच तुमचे बरीस बरे वजयला ताणें. ताज्या उपरांत आयचे सकड कार्यक्रम भुरगींच करतात, ताज्या उपरांत फोटोग्राफरी भुरगेंच, सकड भुरग्यांक विंचलां. आमी मात एक चार जाण प्रायवंत हांगासर आसा. आनी फादरबान म्हळें लेफ्ट हँड बरोवन जे कितले, रायट हँड बरोवन जे कितले म्हूण सांगलें. हांगासर ते गा ओनली ते गा एकूच कडेन आसात, ती एकच बेंचर आसात. व्हेरी गूड. आनी कोणी नात, लेफ्ट हँड बरोवचे हांव थंयसर आसा. लेफ्ट हँड बरोवचे रायट ब्रेन यूज करतात, दे आर व्हेरी क्रिएटीव. बराक ओबामा लेफ्ट हँड, मदर तेरेझा लेफ्ट हँड, तेंडुलकर लेफ्ट हँड, अमिताभ बच्चन लेफ्ट हँड, बिल क्लिंटन लेफ्ट हँड, एडल्फ हिटलरी लेफ्ट हँड. दे क्रिएटीव थिंकींग आसता. सो रायट हँडाचे म्हजे तुजे बरी आसले कॅसेट रेकॉर्ड बरी आमी वाचतांव इस्कलांत वचून ओमीट करता. फेल्सी टिचर चलली तुमी ओमीट केल्ल्यान खंयचें बरें आहा खंयचें बरें ना म्हूण मार्क दिता तितलेंच. इट्स अ बाय हार्ट मॅथड जाला. आज आमी तांतू जावन बाय हार्ट मॅथड जावन भायर येवन स्वंत कितें चीट गीट कांय नासतना उलोवंक शिकचे, चार शब्द सांगचे. फेल्सी बाई तिका दिल्ल्या विशयाचेर आतां उलयता, चीत दिवन आयकव्या.
3: आनी सविता फेल्सी मॅडमची ओळख करून पुढे आपयता जेरोजा शाळेंत आठवेंत शिकची जेसिका शायना डिसोजा.
6: आयची प्रबंध मांडपी आसा फेल्सी लोबो दे रेबायल. ती व्हडली मायच्यो काणयो आनी आधुनीक भुरगीं कशें संवहन करचें आनी कसो संबंद घडचो ह्या विशयाचेर उलयतली. तिची मोठवी वळख वृत्तेन शिक्षकी जावन आसची फेल्सी लोबो दे रेबायल कोंकणी साहित्य शेतान वळखीचें नांव. प्रस्तुत ती सालो वेस्त हायस्कुलान शिक्षकी जावन वावर करता. तिची तीन पुस्तकां परगट जाल्यान. तिच्या पालवा पोंत कविता पुस्तकाक कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमीची प्रशस्ती लाभल्या. तिची लेखना कविता कोंकणी पत्रांनी सराक परगट जावन आसतात. आकाशवाणी मंगलोर आनी रेडिओ सारंग तावन तिची भाषणां कविता फैस जावन आसतात.
7: समेस्तांक बरो दीस मागता. पयल्यान पयले एरिक बाबासो मोगान आनी मानान उडास काडटा. मोगाच्या भुरग्यांनो आनी हांगा हजर आसच्या वडिलांनो सयत म्हजे विशय आसा काणयो. तुमच्या मोबायलां पुरा बंद जाल्यांत मू वय. आतां तुमची पेपरां पेन्नां पुरा सकयल काण मात्र उक्ते. कित्याक काणयो काणयो म्हणटाना आमी निट्ट बसता. आतां हांव काणी सांगूंक आयल्या हांगा. ल्हान आसतना तुमचे बरीच म्हाकाय काणयो वाचच्यो आयकोवच्यो आयकोवंक पुरसत नातली. म्हज्या मायक ती कामांत बिझी आसताली. तशें वाचच्यो वाचूंक सुरू केल्या उपरांत ताची एक म्हाका रूस मेळ्ळ्यान आज हांव हांगा आसा. बरें जालें म्हाका काणयांचो विशय दिलो. आतां काणयांचो संसारस वेगळो समायका. कित्याक सांगता म्हणून तुमकां मागीर अखेरेक कळटलें. काणी मेल्ल्यांक जिवंत करता. चंचल मतीक बांदून दवरची थांक काणयेक आसा. दिसभर थकल्ल्या मतीक सुशेग लाभोवंक काणी एक अव्वल वखद. दिसभर इस्कालांत शिकोवन टिचरीचे आयकोवन मारकावन घळी आयकोवन भुरग्यांचे तोंदरे सोसून संजर घरा आयिल्ल्या भुरग्याक मम्मा एक काणी सांग म्हणटाना जर तर नित्तान एक काणी सांगली जाल्यार मम्मीन कशी आसून ती काणी. एक रक्षाची जावंक पुरो, एक रायाची जावंक पुरो, एक सोराची जावंक पुरो. त्या भुरग्याक आपापी तेंच न्हीद येता. तुमकां सवय आसा जावंक पुरो. तुमी असो अनुभव केला जावंक पुरो. आनी ह्या काणयांच्या संसारांत आमी आयल्या. व्हडली मायन सांगच्या काणयांची सोबाय सुवेगळी. जडोवन गेल्ल्या दांता मोदे हुळहुळची ल्हान तिची जीब मोवाळ उतराणी गुंतुल्ल्या काणयांनी कोणायचे मन पिसवंक करता. व्हडली मायच्यो काणयो बरोवपी श्री सिल्वेस्टर सोज मैसूर हांच्या काणयांचो सार घेवन आज हांव हांगा जमलेल्या ह्या ल्हान भुरग्यांक आधुनीक काळारी ह्यो काणयो खोश्यो आकर्षित करतात आवडतात म्हळ्ळे सांगोंक. आनी बहुलान प्रायेच्या भुरग्यांच्या मतीर काणयो खोश्यो प्रभाव घालतात म्हळ्ळे सांगोंक. हांव खुशी वरूंक पावता आनी अपेक्षिता आनी हांगासर उबी आसा. भुरग्यांनो तुमकां आतां हांव एक बरी काणी सांगता. म्हूण सांगिल्ले कुडले भुरगीं सगळ्यां नीट बसतात. काणी सांगून विवर आयिल्ले खंयचेय पाट भुरग्यांक बरे तकलेक रिखतात. न्हिदोंक सळ करची भुरगीं आवयन वा आजयेन काणी सुरू केल्लीस थंड पडतात आनी न्हिदेक वेंगतात. तर आज ह्याच काणयेच्या बोवारी एक बोवाडो काडून आधुनीक काळाच्या भुरग्यांक तुमकां काणया द्वारी कशी एकाग्रता हाडयेत कशी ती घेवयेत म्हूण सांगून सांगूंक जाण जावचे प्रयत्न आतां हांव करता. तुमकां काणी म्हळ्यार खुशी मो आतां जाप दिताना म्हाका कळटा. काणी म्हळ्यार खुशी मो खंडीत वय. तर एका घडयेक तुमच्या मोबायलांक तुमी न्हिदोंक सोडीचे आनी जागी तुमी उराचे. आतां आमकां थोडो वेळ व्हडली माय आनी ती सोनादू हे नातू पेद्दा त्या नातवाच्या विशयांत आमी येतो. पेद्दा पासकुतो आतां पेद्दा पासकू तुमकां तुमच्या मतीक आयलो म्हण चिंत्या व्हडली माय आयली म्हण चिंत्या. आतां सांगता आमी तांचे वटू गमत मारया. एक व्हडली माय आसली तिका एक नातू पासकू तिचे ताचे नांव. तो इल्लो पेद्दा पूण बरो भुरगो. तो आमच्या काणयांचो हिरो. पासकूकू व्हडली मायेंच सर्वस्व. कित्याक म्हळ्यार ल्हान आसतनाच ताची आवय बापाय सरली. ताका कोणीय नात व्हडली माय आनी नातू दोगांच. आतां आमच्या पासकूचे आनी व्हडली मायेचे पोट बरं जे जाल्यार व्हडली मायेन खालें करचें आसलें. तिका चड काम करूंक जायना. देखून ती गोळी भजे गी या पोडी गी या खालें खालें बाजून नातवा कडेन एकच पटीन ती वेताली विकूंक. ना जाल्यार नातवा कडेन सांगताली पासको हाडरे हे वर्रे विकून हाडरे म्हणून पासकू वेतालो. आतां तांच्या हाता काल थंय आसताना ताच्या तांच्या गांवार कशें म्हळ्यार शहरांत आमी शहरांत आसा पूण ती हळ्ळेंत आसताली. आतां हळ्ळेंत आसच्या ह्या सुत्तुरांत श्री सिल्वेस्तर सुजान आमकां हाडलां. हळ्ळेंत एक व्हडलो एक पटेल आसतालो. त्या पटेलाच्या घरा एक ताच्या घरा सांगात कामाचे आसतात ना ताच्या हाता खालकलो काम करचो उगराणी. उगराणी म्हळ्यार लेख बरोवचो या जागे मेसचो तो पर आसलो. ते पर आसले तांच्या गांवांत. आतां एक दीस काल करतात व्हडली माई नातवाक अशें काणी एक सांगता. त्या पटेलाच्या घरा एक दीस काल करतात एक म्हातारी आसता. पटेलाच्या घरा एक म्हातारी आसता. ही काणी आमची काणीचो मायक्या. मागीर तुमकां ह्या काणयेचेर हांव सवलाय सारता. आतां ह्या घरा म्हातारी आसा. उगराणी कामाक वेता. तिका पळोवंक कोणी ना. देखू नू वडली मैं कड़े वो उग्राणी सारता तिके पज पसकू कमचा घर दाड एक लांचे काम करूंग तका वडले काय काम ना वडली माईचा सरशीन बसचे तिचा तोंडार मूसानी पर बसतात त्या मूसांग दौडावचे आणि तिका एक सांभाळचे तितले मात्र जायत म्हणून वडली माई वसरे फसको म्हणटा फसकू जायत जायत हांव येता म्हण सांगून दौता तो ती केशे पेद्दाने अशे शंकरन दौता आणि त्याच्या घरा काम करता खुशेन काम करता एक दीस काम करता मूसांग दौडावचे दोन दीस काम करता तिसरे दिसताना ताका इल्ले बोर जाताले तुमकां पळय तें थोड्यांक उडोवन बोर जाल्ले उडोवन उलयताले आता पळय तुमी तशें पासको की बोर जावंक सुरू जाता आतां खालें करचें कितलें दवडयल्यार मूस येवन व्हडले मेंच्या तोंडार बसतात तुमकां शिकयता म्हणटा लग्गी एक दोडले बड्डो आसता एक बड्डो म्हळ्यार एक बड्गो आसता आतां आणे बड्डो म्हणचे कोणे आमच्या रतनान बड्डो म्हणचे आमी बडगो म्हणचे पळय आ शब्द कशे बदलतात म्हणून आतां तो वचून बडगो आण येता आनी राखून रावता व्हडले मेंच्या तोंडार केदाळ मूस बसता म्हण राखून रावता वडली मेंच्या तोंडार मूस येवन बसलो म्हणून लोट्ट करून खालें करता त्या बडक्यान वडली मेंच्या तोंडाक मारता सामा येदाळ कितले सात मूस मारतात कितले मूस मारतात कितले मूस सात मूस एकच फुटी मारतात आतां पासको खालें म्हण चिंता तो व्हडलो हिरो म्हण चिंता सात मुसांक मारला हांवें सात मुसांक मारला हांवें हांव व्हडलो हिरो म्हण चिंतू न्हू आरामसे बसता उग्राणी संजर घरा येता न्हू पायर पाय घालून बसता वो कितें ओगीत बसला म्हटलें मागीर कितें ओगीत आसा म्हणून उग्राणी येवन परिक्षा करताना काल रे तूं ओगीत बसलाय म्हणटाना सात मोर मूस मारल्या हांवें सात अळे ताचे उपरांत कांय तिचे प्रॉब्लेम आसाय पळय पिरंगोणी ना काय येना कितें आवडली मागीर पिरंगाना ती गेल्या आका पळोवन अजाप अरे तिका वालून पळयताना घालें ना ती मुसां उठूक ती गेल्या आतां घालें करचें तिका पुरी जेने आ तिका दोगाय व्हरून येतात व्हडली मायक व्हरून हाड रे तूं व्हडली मायक त्या तूं मंदरेंत बांध आणि अशें खांदार दवरून म्हज्या फाटल्यान ये हांव वचून फोंड कोडता म्हणून उग्राणी वेता पिकासाने बराखान घेवन उग्राणी वेता ओ ते कडे पयस वचने कडे पोंड कोणटा ना पासको येवन भोंवता पासको येवन भोंवता ताच्या आतांत खालें मंदरे मात्र वडली मागीर घ्या खंयगी फुडल्या जीव जाल्या गी जीव जावं ना ती अशें मंदरेंत न्हय पुस्को घर निसरोण सकयल फुडल्या आचडे मंदरी मात्र वडली माई ना म्हणताना ये देवा वडली मागीर आसा रे म्हणून विचारतना हय वडली माई ना गी म्हणून सांग पासको फाटी दवरता हाडूंक पासको गेल्ल्या वाटेन येता ना तो दुसऱ्याच वाटेन येता दुसऱ्याच वाटेन येताना ताका ती मेल्ली वडली माई मेळटा मेळना आतां तो सोदता वडली माई घ्या म्हणून तेन्ना एक वडली माई कुलियार रयता ही पळ हे उठून हांगा कोलियार रायता गे तूं म्हणून आनी एक दोण घाण त्या व्हडली मायक ये एक दिता ती व्हडली माई थंय पडटा आतां व्हडली माई आळे जीव जावन कोलियार रायता पळय हिची धैर पळय म्हणटा आनी तिका कान घेवन व्हरता व्हरून खंय वेता पोंड काडलेडे वेता व्हरून आळे हाडलें तुजे व्हडली मायक धर म्हणटा पळयताना उग्राणी काले पडलो उग्राणयेन जावन शॉक जावन कित्याक ताची आवय न्हय ती दुसरी तोडली माई आणि दुसरं ते कोडली माई काढणं मारून हाडला ओडली माई म्हणून आता काल करचे दुसरं उपाय आगी तिका पुरले ते इंत पुरले ताणे उग्राण्यान आणि तो सिद्धा घरा गेलो मंडे बिचार घरा गेलो मागीर सोदले ताणे ताची ओडली माई की ती खंय कडे पडली मागीर तिका येणं ताणे पुरले तिथलं आता मागीर गलोटो झालो तेंपर जालें तें जाणून तसा आता ओडली माईक पूर्ण झाले मू आता उग्राण्यान खालें केलें म्हज्या व्हडली मायक सोनू दुसऱ्या एका व्हडली मायक मारला गे म्हणून ताका समो मारली पासकूक ते मार कावन धावल्लो पासकू गांव सोडून तो धावलो इल्ले दीस येवन तो गांवाक तशें धावल्लो खंय वेता तो एका सावकारा घर कामाक रावता थंय सुलाबेचें काम मेळटा ताका गाडी आंबुडचें काम म्हळ्यार गाडी पयलीं परत गाडी हरल्यो आतां आमकां कार बसां परत आसात न्हय ते धाडा दोग बोईल म्हळ्यार फाडे आनी फाड्यांक एक गाडी आतां त्या गाडयेचेर पुरो वस्तू दवरतात आनी हाका सांगता सावकार सांगता आळे रे म्हजो गाडी आंबुडचो रजेर गेला एक दोन दीस म्हजे कडेन कामाक ये रे म्हणटा जायत म्हणटा पासको गाडी आंबडूंक बसता होय होय होय होय कर ना गाडी आंबडता वयता ताका सुलाब होय होय म्हणजे मात्र गाडी येताना ती गाडयेची टायर चक्र आसात न्हय ओडली चक्रां कर आवाज करतात तो पासको चिंता ये गाडयेर मेल्ले येवन बसला खंयचे मेल्ले पुरले पळय त्या उग्राणची व्हडली माई गाडयेर येवन बसून म्हाका बेश्ट आयता हे मेल्ले ह्या मेल्ले आतां कालें करचे खडजे लगड कशें काडचे म्हणटा एक खडी पेटोवन त्या गाडयेर सुडेती आनी प्रदाळली लंकुड्यांनी प्रदाळली आनी ताका एक कालन दिता उजो दिता मेल्ल्याक जशी मारूंक गाडी फाड करूंक न्ही मेल्ले आतां बग बग बग करून उजो पेट्टाना कर जावन आवाज कसो गाडी वसोन हे बोईल उज्याच्या आका धांवतात धांवन वसून खंय कडे कडशाडे अशे रावतात पडोवंक तितले येताना उजो पेट्टाना गांवार सगळी खबर जाता आळे गाडयेक उजो पेटलो गाडयेक उजो पेटलो पुरो धांवन येतात धांवन येवन उजो पालयतात तितले येताना असो रावन पळयता पडले येता सावकार येता काल केले रे तुवें सावकार विचारताना पडले तुज्या गाडयेर मेल्ले आल्ले त्या मेल्ल्याक हांवें काडले लगड पळय आतां कर्र कर आवाज करताय पळय ये सैबा म्हज्या ताणें इग्गी करून त्याच्या बैलांक सुटयलें आनी देगेवले काल रे सैबा तूं म्हज्या बैलांक लगड काडले म्हज्या वस्तू लगड काडली आतां अशें काल केलें तुवें कर्र कर्र कर्र आवाज खंयचो तो आवाज सांगा पळय टायर काल जाता टायरांक तुमी सायकल सोडटात मो सायकल सुटना टायरांक तवळ तवळ कालन घालतात तुम्ही एक तुमका मेळटा ते ऑयल घालतात या कालन घालतात ने ग्रीस सरयतात थोडी इंपरा घालतात ते धाड तोटार तोटार आवाज रावता हांगा पळया आमका एक विषय असा आंतु तो पेद्द पासकू झाला रे त्याच्या मतींत ते टरटर आवाज आमकां आयलो तो आ अशें जाता आतां आमकां कळटा तशें कित्या असल्या खाणी आनी वसल्यार असले उपरांत जाणवे मेळटा तशेंच पेद्द पासकू मारकावन थंय मारकाता म्हज्या बैलांक लगड काडले म्हज्या गाडये लगड काडले सावकाराचे मारकाता थंय मारकावन तो फाटीन धांवन येता फाटीन धांवन आयिल्लो परतें ताका ताच्या व्हडली मांयचो उडास येता ताच्या व्हडली मांयच्या घरा येता आतां खंय पुरा गेल्लो रे मनीस सरताना कांय सांगणा तो बुदवंत आसा पेद्द पासकू आमी मात्र म्हणचे व्हडली मांय काय सांगून हांव पुरो गांव भोंवून आयलो व्हडली मांय म्हणटा तो गांवांनी प्रभोवन आयलो म्हणून व्हडली मांय खुशी जाता हाडे रे म्हाका कांय तांकाना एक चक्कुल्यान बरयल्लेशे विकुणी रे म्हणटा व्हडली मांयची बास्केट कान घेवन बकेट कान घे घालना ते म्हणटात बटी कान घेवन तो वेता विकूंक येता विकूंक खंय वेता मार्केटीक न्ही तो वचून रानांत वचून बसता रानांत खाल्याक ताका आसात ते रानांत मनीस येतात कोण ते एक जण पेटयतात या कांक कसो परमळ काण येवन आतां वो बसता बसता बसता संजन मिसर कोण्णी येनांत लास्टाक पेट्यांक सांगता आळे रे तुमकां खावंक दिता म्हाका तुमी पयशे दिजे म्हणटा आनी तांकां पयशे खावंक दिता खावंक जाल्ले ते खान करतात धांवतात खावंक खावन धांवतात धांवता ना वो हा आज दिनांत की फाल्यां दिया जायते म्हणटा वेता घरा वेता आनी मायकडे सांगता खंय आसात रे पयशे दिले पयशे म्हणटा ना ते फाल्यां दिता म्हणून व्हरून गेल्यात ताणी पयशे हाडून हाटले कोण रे तेत खाला बोल्ला ते परत आसात थंय ते जाण ते जायत म्हणटा व्हडली मायो घेत रावन दुसरे दीस परत्यान दिता खावंक इतल्यान खावंक काण घेवन परत्यान येता एक काल खावंक केल्ले पेटे आसात न्हय राखून रावल्यात वो आज येता म्हणून तशें येता परत्यान तेत वचून जाग्यार वचून खंयांत रे ये रे म्हणटा तांकां एक तूं दिता संजर मुसर खावंक मुख दिता पयशे दिया नाजाल्यार आज तुमकां हांव सोडना म्हणटा आतां संजर मुसर खातात पेटे खातात खातात लास्ट अखेर जाता ना पेटे धांवतात धांवताना पासकू घालून करता तोय धांवता तांच्या फाटल्यान तुमकां आज हांव सोडना म्हाका पयशे दिना जाल्यार सोडना म्हणटा धांवडोन व्हरता धांवडोन धांवडोन व्हरून न्हू एका पुरण्या घरा कडेन तांणी पावतात पुरण्या घरा कडेन एक पेटो वचून अशें रावताना वयताचे अशें वचून ह्या पुरण्या घरा कित्याक आयला हो पेटो म्हण सांगून भितर वचून तिळटा आनी अशें पळयताना एक मुडकी मेळटा त्या मुडकेंत भरून नाणी कली रुपयाची नाणी सिल्वर कॉयन्स ना म्हणटा नाणे खाण घेवन बरो करून घरा येता कोणाक सांगणा सीधा घरा येता व्हडली मायकडे सांगता व्हडली माय पळय तुज्या आचे कितले पुरा खावंक दिल्ले न्हय ताचे पयशे पळय म्हणटा हे खंय मेळ्ळे रे तुका हे ते म्हजे आसात न्हय यारकारी पुरा आसले ताणी पुरा दिला म्हजे पुरा मनीस आसात हे खावचे धर धर धर आतां व्हडली मायक कळटा हे खंय गी एकडे आसले एक घरांतले म्हणून ती व्हरून न्हू लोहली पळोवन दवरता आतां पासकू खालन करता सांगूंक भाय सरता म्हाका नाणी मेळ्ळी म्हाका नाणी मेळ्ळी ताणें सगळ्यांनी सांगल्यार नाणी उरता ते ना आतां व्हडली मायक टेन्शन जाता आतां हाचें तोंड कशें दामचें हाचें तोंड दामपयचें न्हय देखून एक आयडिया करता व्हडली मायक तांदू वाडटा आडे राव रे वचना का राव एक मिनीट म्हणटा वाडटा तांदू वाडटा एक गी मुटली करता भरून मुटली करता मुटली करून तूं न्हिद येयलो न्हिदय मागीर वचूं म्हणटा पासकूक न्हिद येता न्हिद येयल्या वेळार ही बैलान पुरा तेणें पुरा मुटली घालता इल्लीशी मुटली शाळ्याक माटवा न्हय असल्या माटवा वयर दवरता पासकू कुटयता आडरे आडरे पासको मुटल्यांचो पावस आयला रे मुटल्यांचो पावस कळ्ळें मुटल्यांचो पावस म्हणटा एक उठले आयदन घाण घेवन भायर धांवता धांवन वचून मुटली विंचता मुटली विंचून न्हू घरा हाडटा आडे रे वयर पळय रे म्हणटा न्हू अशें माटवा लयता लो वचून माटवा लयता बडा बडा बडबड करून मुटली सकयल पडटा ओ मुटल्यांचो पावस ओ मुटल्यांचो पावस म्हणून पासकूक मुटल्यांचो पावस तूं तकलेन रिकता ना न्ही विसरतात आतां येता बैसरोंक बैसरोन दुसरे दीस की तिसरे दीस करतना त्याच्या फ्रेंड्सांक बरं सांगूंक येता आळ रे आमगेर ये रे आमगेर तशें रे म्हाका इतली नानी मेळ्ळी रे म्हणून तोंड काडटा ना खंयची नाणी रे एक मुडकेंत नानी मेळ्ळी रे खंय आसा खंयचे दीस रे ती मेळ्ळी मनीस हरताना मुटल्यांचो पावस आयलो पळय ते दीस मेळ्ळी रे म्हणटा मुटल्यांचो पावस येताय मुटल्यांचो पावस येना न्हे आतां लोक पुरा आसता हे बे ओ कालें पेद्द पासकू आका काय येगूत ना मुटल्यांचो पावस गे मुटल्यांचो पावस येवंक गे म्हणटा आनी लोक पुरा आसतात आतां अशें कर न पासकू कालें करता मुटल्यांचो पावस येयलो म्हणून लोकांचे मत घालता ना व्हडली माय बचाव जाता व्हडली मायची नानी उरतात आतां व्हडली माई कालन करता ओ रात नानी आका मुटल्यांच्या विशांत ताका सांगून ताचो मोत गुंडायली म्हणून खुशी जाता आनी ती संतोशान रावता अशें हांव आतां सांगून गेल्यार ऑलरेडी येदोळ सुनिदल्यांत आतां हांवें परत्यान सगळ्यांक न्हिदोंक अवकाश करून दिल्ले बरी जाता देखून आतां हांवें सांगून थोड्योच काणयो तुमचे मुखार दवरल्यो वयमो आतां आनीक मजेदायक काणयो तुमकां मेळटात वाचूंक हांवें सांगिल्ल्याच्या की बऱ्या रितीन बऱ्या उतरांनी तुमकां त्यो काणयो मेळटात आनी तो पुस्तक तुमकां आज ई बूक रुपार मेळटा सकाळीं पळय हांगा उक्तावन केल्लो न्हय तो बूक तुमकां वाचूंक मेळटात आनी ताच्या उपरांत ह्या पराग संमेळनांत आमी हें तुमकां कार्यक्रम मांडून हाडिल्ले तुमी मुकले वाचपी तुम्ही मुकले बरोवपी जायचे म्हणून काणयो एक साहित्यचो विभाग कसं कविता असा नेक्स्ट तुमकां ऐकूंक मेळटली तशेंच लेखन असतात तशेंच सर सांगता तुमकां दुसरे दुसरे विशय असतात तशें काणयो साहित्यचो एक ल्हान विभाग आंतल्या हांव भायर वसना तांतूत रचता देखून ह्यो काणयो कित्या खातीर उपकारतात आता व्हडले मेनसांगुल्यो कण्यो जावंक परो, दुसऱ्यो खंयच्योय कण्यो जावंक परो, पेद्दा दुमगा आसा ताच्यो कण्यो जावंक परो, ह्यो पुरा कण्यो कितें करतात, त्यो आमचेर प्रभाव घालतात. आज हांव तुमचे मुखार रावन अशें सांगचें जाल्यार कण्यो वासुरले परिणाम पाठ करतना क्लास हायस्कुलांत सुरू जाल्ली म्हाका ती पिशें कॉलेजींत आसलें. कॉलेजींत लॅक्चरर पाठ करतना हांगा डेस्का भितर म्हजो स्टोरी बूक आसतालो. कितले पटी हांव शिरकोन पडलें आसा, पनिशमेंट मेळ्ळें आसा, म्हाका क्लासींतन भायर काडलें आसा, म्हाका बेजार जावं ना. थंय म्हजो कणयो बूक वाचचें कंटिन्यू केल्लें हांवें. लायब्ररीन कितले पटी क्लास बंक करून वचून हांवें लायब्ररींत बसून कणयो वाचिल्ल्यो आसात. सायज तेच्यो कणयो पुरा म्हज्यो कंप्लीट जाल्यात म्हणून हांव चिंता. आतां कितें परिणाम वाचून वाचून मुखदल्यो, पूण ते शब्द आसात पळय ते नॉलेज हांगा बसल्या. ते वोकॅबलरी म्हणटा आमी, आयकलां तुमी वोकॅबलरी गोता तुमकां. वोकॅबलरी म्हळ्यार शब्द. आतां म्हाका हांगा आसूंक पुरो आंतू, पूण म्हाका शब्दांची गरज ना. हांव तुमकां अशें डायरेक्ट उलयता पळय, कशें ते शब्द हांव एक पटी बरोवंक बसली जाल्यार बरोवन तेचे मागीर थंय उठोंक ना. मदें उठोंक एकदां उठचें पडल्या रे, थंय तान मागीर परत्यान तें कंटिन्यू बरोवन तेचे आमी बरोवन तेचे. मास्टरान बरयता, सर बरयता, बरोवन तेचे. ते एक फ्लो आसा आमचे कडेन, कितें म्हळ्यार तितली जनवाय आमकां मेळटा. तुमी वाचल्यार तुमकां ती जनवाय येता, तुमकांय बरोवंक साध्य जाता. हे म्हाका जाता गी म्हणून तुमी म्हणयत. आमी एक पटी म्हणा म्हाका जाता गी, शे म्हाका जावचें ना बा, पूण आमकां जाता, साध्य जाता. तें तुमी करीजे. आतां कण्यो वाचचें प्रयत्न सुरू करीजे. तुमची मात मत बरी काम करूंक कण्यो एक वक्ता बरी काम करतात. सृजनात्मक चिंतप वाडटा. सृजनात्मक म्हळ्यार क्रिएटीव रायटींग म्हणटा हांवें, क्रिएटीव थिंकींग म्हणटा हांव. क्रिएटीव क्रिएटीव म्हळ्यार हांवें चिंतले बरी तूं चिंतिनाय, हांवें चिंतले बरी तूं चिंतिनाय. तुवें चिंतचें विंगडच, तुवें वाचचें विंगडच, तुजी जनवाय विंगडच. आतां ही सृजनात्मकता वाडटा. ताचे उपरांत तीक्ष्ण जाता आमची मत. तीक्ष्ण खंयच्याय एका विशयाचेर एक रूख पळया, ताचे विशयान मस्त सांगते तुमकां बसले कडेन एक बरोवंक येवंक पुरो. एक बलून पळया ताचे विशयान तुमकां चिंतूंक तुमचें एक योजने येवंक पुरो. हांव थंय फस्ट सकाळीं पळयताना दोग जाण भुरगे खालेंगी बरोवन आसले, भविश्य तांचो नोट्स बाकी आसलो की कोत्ता म्हाका, पूण ताणें बरोवन आसले. हांव चिंता बरोवचें कांय अभ्यास करतात जावं की पुरो, आसूंक पुरो कित्याक नजो. ल्हान आसतना हांव हायस्कुलांतच चार लायनीची कवना बरोवंक शिकले, हायस्कुलांतच. तशें साध्य जावंक पुरो. तशें तुमी वाचूंक सुरू करतना बरोवंक सुरू करतना कोणी तुमच्या रगळ्यांक येनात, ते एक वेपन हांव तुमकां सांगता, एक आयुदा तुमकां. कितें आयुदा? तुमी बरयतात म्हूण कळ्ळ्यार आसा रे, कोणी तुमकां डिस्टर्ब करूंक येनात. कित्याक म्हळ्यार तांकां बेंजूर जाता तांच्या विशयान तुमी बरयतात म्हणून. नेक्स्ट मुखार उबी आसा हांव तुमच्या मुखार. तशेंच कण्यो बूक, कण्यो कितले वाचल्यात, कितले हांवें ते चिंतलां आटयलां ते म्हाका गोत्तना. त्या विशयांत म्हजी जनवाय मस्त वाडल्या आनी हे म्हाका सांगूंक खुशी जाता. देखून कण्यो वाचल्यान जायत्या रितीन आमी लाभ जोडटा हे भुरग्यांनी फस्ट मतीन दवरीचे. आनी अखेर मुसर तुमी कितें गी लाभ अंतू आसा म्हणले मतीन दवरीचे. आनी तुमची जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वाडटा आनी तुमचे वरवीं जायते मेळटा समाजाक मेळटा म्हणलें तुमी उडास दवरचे. आनी काणी बरोवचे या वाचचे या काम सुलाभ आनी तांतू मेळची खुशी मस्तू. आतां एक दोन दीस तुमकां कश्ट जावंक पुरो, उबगोन जावंक पुरो, कशें पासकूक पळय उबगोन जाल्ली तशें उबगोन येवंक पुरो थोडे पटी. पूण आमी ते एक अभ्यास करून घेजे, कशें आमी आमचे खरे थोडे हॉबीज आमी अभ्यास करून घेता तशें अभ्यास करून घेजे. तशेंच ताचे उपरांत आमी हे प्रॅक्टीस करीचे, इल्ले इल्ले इल्ले प्रॅक्टीस करीचे. आतां तुमकां प्रॅक्टीस मेळटा आज आनी आमी आसक्त दवरीचे याचे विशयांत आसक्त दवरून अभ्यास केलो तर तुमच्या व्यक्तित्वाचेर परिणाम पडटा. तुमचे व्यक्तित्व तुमकां एक समाज वळखता, तुमी एका जाग्याक पावतात. जावंक पुरो तुमी साहित्यच न्ही दुसरे खंयचे कितें साहित्य काणयो कावना मात्र न्ही दुसरेय बरोवयात. वैज्ञानीक चिंतप बरोवयात या दुसऱ्या खंयचे संशोधन करियेत. मुखार आमकां जायचे, आमकां जायते विज्ञानी जायते दोतोरू जायते नवे सोदना करचे संशोधक आमकां जायचे. ते आसात तुमच्या मदें आसात, आमकां ते जायचे. देखून तुमी प्रयत्न करीचे म्हणून सांगूंक तुमकां आमी हांगासरा पळयला. आनी हाचो परिणाम तुमचेर सरण सांगले बरी 10 वर्सां उपरांत 20 वर्सां उपरांत खंडीत समाजाक मेळटा आनी मेळचे. आनी इतल्यो संगती तुमी समेस्तांनी उडास दवरीचे आनी हेरां कडेन वांटून घेचे. कितें म्हणल्यार आज तुमी इतली जाणां आयल्यात, मस्त जाणां हांगा येवनात, जावंक पुरो विविध कारणां. ह्या तुमच्या फ्रेंड्सांक तुमी सांगाचे हे कित्याक कित्याक गरज आसा, हांगा कोणाक येवंक जावना तांकां तुमी सांगाचे. आनी फुडल्या दिसांनी आमी कितें असले कार्यक्रम करता तांकां तुमी हे जे परत्यान हेरांकी तुमी आपण हाडीचे आनी ह्या साहित्याचो बरो प्रयोग करीचे म्हण सांगून म्हजी थोडी उतरां अखेर करता. तुमकां न्हीद हाडयल्याक बेजार पावता, न्हीद येवना जाल्यार खुशी पावता. देव बरें करूं.
8: कसो आसलो पासकू? पासकू कसो आसलो? ताणे म्हणे आयकलें हॅरी पॉटरान. येस, आतांची भुरगीं काणयो साई सुते ते कांय वसिनात. साई सुते नॉवेल, नॉवेल म्हळ्यार कादंबरी, तांतो लव अफेर आनी पुरो आसतलें. कॉलेजीन तेंत वसचें आतांची भुरगीं वसिनात न्हय. रिडर म्हणजे टॅक्स्टबुकाक काय म्हणजे टॅक्स्टबूक म्हणटात की आतां रिडर. तेंत वसिनाव आमी न्ही. तुमकां आय ए एस आय जे आय पी एस आय जे म्हणटात न्हय, आय ए एस आनी आय पी एस आय जाल्यार तुमी बरयतय रावचे. यू हॅव टू रायट विदीन 3 अवर्स यू हॅव टू फिनिश.